ताकत आली ताकत जमी ताकत झालं आमचं ताकत जगी ताकत आली गेलं तू ताकत नाक ताकत जमी ताकत नाक नाक जमी ताकत नाक नाक जमी ताकत नाक नाक जम धारी ता जग धारी ता जन जाने को धारी दाखू धारी गेटे ताकत धारी ता जग धारी ता जन जाने को धारी दाखू धारी गेटे जम धारी